रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना, तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना। भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव। दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग।

0: मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका, कारण आपले कर्म हेच परतून येताना दुप्पट परिणाम घेऊन येतात. चांगली कर्मे ही नक्कीच उचित फळ देतील, त्याचबरोबर चुकीच्या कार्याची परिणिती देखील ठरलेली असते. रामकृष्ण हरी.
1: श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 2 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासात आणि मानवी नात्यांच्या विश्वात अत्यंत विशेष मानला जातो. फ्रेंडशिप डे, मैत्री दिन. भारतात ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. 2026 मध्ये आज 2 ऑगस्ट हाच ऑगस्टचा पहिला रविवार आहे. रक्ताचं नातं नसतानाही जे नातं आपल्याला आयुष्यात सर्वाधिक ताकद देतं ते म्हणजे मैत्री. आजचा संपूर्ण दिवस आपल्या खऱ्या मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्यासोबत आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. हॅपी फ्रेंडशिप डे टू एव्हरीवन. आज भारताची खरी ओळख असणाऱ्या तिरंग्याचे शिल्पकार आणि बॉलिवूडमध्ये इतिहास रचणाऱ्या निर्मात्याची जयंती आहे. पिंगळी व्यंकय्या. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे मूळ आरेखक आणि महान स्वातंत्र्य सैनिक. त्यांनी अनेक देशांच्या ध्वजांचा अभ्यास करून आपल्या भारतासाठी केस पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचा ध्वज तयार केला होता, जो पुढे आपल्या स्वातंत्र्य भारताची शान बनला. जी पी सिप्पी. हिंदी चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळातील अत्यंत दिग्गज चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक. बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि अजरामर चित्रपट शोले ची निर्मिती त्यांनीच केली होती. योगायोगानं आज मैत्री दिनाच्या दिवशीच जय आणि वीरू अजरामर जोडी जगाला देणाऱ्या निर्मात्याची जयंती असणं हा एक अद्भुत योग आहे, हो ना. आजच्याच दिवशी आपण संपूर्ण जगातील संवादाची व्याख्या बदलणाऱ्या महान संशोधकाचं स्मरण करतो. अलेक्झांडर ग्रॅहम बेल, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि टेलिफोनचे संशोधक. 1922 आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. आज आपण दूर राहणाऱ्या आपल्या मित्रांशी फोनवर एका सेकंदात बोलू शकतो. या क्रांतीचा पाया त्यांनीच रचला होता. आणि आजचा सुविचार, आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने खऱ्या मित्राची ताकद सांगणारा एक सुंदर विचार. नातेवाईक आपल्याला जन्माने मिळतात, पण मित्र हा असा एकमेव माणूस असतो ज्याला आपण स्वतःच्या पसंतीने निवडतो. एक चांगला मित्र तुमच्या पडत्या काळात तुमची सर्वात मोठी ताकद बनतो. हाच विचार आपल्याला शिकवतो की आयुष्यात लाखो रुपये कमावण्यापेक्षा 2-3 खरे आणि विश्वासू मित्र कमावणं हीच सर्वात मोठी श्रीमंती आहे. आणि आजची बोधकथा, 2 तरुण मित्र होते, समीर आणि अमित. ते दोघे लहानपणापासून एकत्र शिकले आणि लहानाचे मोठे झाले. समीर हा थोडा श्रीमंत घरातला होता, तर अमितची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. तरीही त्यांच्या मैत्रीत कधीच श्रीमंत गरीब असा फरक आला नाही. काही वर्षांनंतर अमितच्या वडिलांची तब्येत अचानक खालावली आणि उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज भासू लागली. अमितने गावात अनेक लोकांकडे मदत मागितली, पण प्रत्येकाने काही ना काही कारण सांगून नकार दिला. निराश होऊन अमित एका झाडाखाली बसून रडत होता. इतक्यात तिथे समीर आला. त्याने अमितच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, काय झालं? अमितने रडत रडत सर्व हकीकत सांगितली. समीरने क्षणाचाही विलंब न करता आपल्या खिशातून चेकबुक काढलं आणि रुग्णालयाचा संपूर्ण खर्च स्वतःच भरला. जेव्हा अमितचे वडील बरे होऊन घरी आले तेव्हा अमितने डोळ्यात पाणी आणून समीरला विचारले, समीर, तू मला एवढी मोठी रक्कम दिलीस, मी तुझे उपकार कसे फेडू? समीर हसला आणि अमितचा हात हातात घेऊन म्हणाला, अमित, मित्रांमध्ये उपकार आणि थँक्यू हे शब्द नसतात रे. जर आज तुझ्या जागी मी असतो तर तूही हेच केलं असतं ना. संकट काळात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हीच तर खऱ्या मैत्रीची व्याख्या आहे. आज

फ्रेंडशिप डेच्या दिवशी ही गोष्ट आपल्याला खूप मोठा संदेश देते. मैत्री ही केवळ एकत्र पार्ट्या करण्यात किंवा सोशल मीडियावर फोटो टाकण्यात नसते, तर संकट काळात एकमेकांचा हात घट्ट पकडून उभे राहण्यात खरी मैत्री असते. आज रविवार, सुट्टीचा दिवस आणि त्यातच फ्रेंडशिप डे. अनेकदा लोक विचार करतात, आज सुट्टी आहे, रोजच्या कामातून मोकळीक आहे, मग आजचा दिवस कसा शुभ असणार? पण लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस हा शुभच असतो आणि आपल्या माणसांसोबत आणि मित्रांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद असतो. आज 2 ऑगस्टचा दिवस आपल्याला पिंगळी व्यंकय्या यांच्याकडून तिरंग्याचा स्वाभिमान, ग्रॅहम बेल यांच्याकडून संवादाचं महत्व आणि मैत्री दिनातून नाती जपण्याची प्रेरणा देतो. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, तर ती आपल्या माणसांमध्ये आणि मित्रांच्या चेहऱ्यावरील हास्यात असते. जर आजच्या रविवारी तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला फोन करून खुशाली विचारली किंवा त्याच्यासोबत लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला, तर यापेक्षा शुभ आणि आनंदाचा दिवस दुसरा कोणताच असू शकत नाही. जुने मतभेद विसरून जा आणि आजचा दिवस मनापासून जगा, कारण जो दिवस आपल्याला पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग 2 ऑगस्टच्या रविवारी मनात आपल्या सर्व मित्रांविषयीचं प्रेम बाळगून शोले चित्रपटातलं ये दोस्ती हम नही तोडेंगे हे गाणं गुणगुणत आपल्या जिगरी मित्रांना हॅपी फ्रेंडशिप डे म्हणूया. तुमचा आजचा संपूर्ण दिवस अत्यंत आनंदाचा, मैत्रीपूर्ण आणि सुदृढ आरोग्याचा जावो. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM. शुभदिन आयो आरजे शुभांगी सोबत.

0: आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली आहेत. त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अखंडपणे टिकविणे हे सर्वोत्तम साधन होय. भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे, अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे.

0: श्रीराम समर्थ। आपल्या मीचे स्वरूप आनंदमय आहे। इच्छित वस्तू मिळणे यात समाधान असतेच असे नाही, ती इच्छाच नाहीचे करणे यात समाधान आहे। हाव संपेल तेव्हाच समाधान होईल। ज्याकरता वासनाक्षय कशाने होईल ते पाहावे। कशात सुख आहे, कशाची काळ धरावी, इकडे लक्ष द्यावे। खरा आनंद आणि समाधान भगवंताचे होण्यातच आहे। भगवंता, तुझ्या बाजून माझे कोणी नाही हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल। जितकी विषयाची आवड धरावी तितके दुःखच पदरात येते। विषय सुख न मागताही येते, परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचे। माझ्या मागे राम आहे म्हटले म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचे कारण नाही। भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयाची नाही भीती वाटत। नेहमी अनुसंधानात राहिले म्हणजे मग सावधच राहिल्यासारखे आहे। दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो। इतकेच नव्हे तर आजच्या दिवसाची परिस्थिती, संकटे आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात। याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही। दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्याने निराळा नाही, पण काल आपण जे केले ते दिवाळीच्या दिवशी आपण करीत नाही, हाच मुख्य फरक होतो। आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो हे जर खरे तर तसा तो आपण नेहमीच का करू नये। आपल्याला नेहमीच दिवाळी असावी, आपण नेहमीच आनंदात असावे आणि त्याकरता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा। आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो, मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावे। भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे। तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्त्व वाटत नाही। भगवंताचे स्वरूपच मुळी आनंदमय आहे। असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण भगवंताला प्रकट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करीत असतो। आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच, पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे। हा मी कोण हे जाणण्याकरता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा, म्हणजे आपल्याला या मीचे स्वरूपही आनंदमय असल्याचे प्रत्ययाला येईल। अशी परमात्म्याची ओळख करून घेणे ही खरी जीवनाची सुरुवात आहे, आणि परमात्म्यात विलीन होणे हेच जीवनाचे सर्वस्व होय। ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे। जानकी जीवन स्मरण जय राम।
1: श्रोतेहो, शेवटी श्री महाराजांच्या निरूपणाचे सार असे, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका। नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका।

गर्दीत हरवलेला बालक आपल्या आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो, व्याकुळता त्याच्या नजरेत त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपतं किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसतं, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आली दुःख जीवनी, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभंगी सोबत। आज आपण ऐकणार आहोत भांड्यांच्या गुजगोष्टी। मूळ कल्पना कुठेतरी वाचली होती आणि आवडली होती, त्या कल्पनेला आपल्या शब्दांनी विस्तार दिलाय अमिता गोखले यांनी। तेव्हा ऐकूया भांड्यांच्या गुजगोष्टी। संध्याकाळी कुलूप उघडून घरात आले आणि दिवा लावणारच होते की बारीक कुजबुज ऐकू येऊ लागली। थोडी घाबरले, चोरबीर आले की काय म्हणून कानोसा घेतला, तर आवाज स्वयंपाक घरातून येत होता। पाहते तर एक किचन ट्रॉली आज घाईघाईत अनावधानानं उघडी राहिली होती आणि आवाज तिथूनच येत होता। एक पातेलं म्हणत होत, काय गड्या, ही दिवसभर भयान शांतता, अंधारात कोंडल्यासारखं झालंय, दिवसभर या बंद ट्रॉलीमध्ये बसून बसून कंटाळा आलाय, जरा सुद्धा मोकळी हवा नाही। कुणी संध्याकाळी घरी आलं आणि दिवे लावले तर थोडाफार उजेड पोचतो आपल्यापर्यंत, कुणी आपल्यापाशी येतं ट्रॉलीची उघडझाप करतं तेव्हा वाटतं आपण माणसात आहो। आज आपली गृहलक्ष्मी आपल्याला बंद करायला विसरली म्हणून दिवसा थोडा उजड झिरपला आपल्यापर्यंत, एक डबा म्हणत होता। पूर्वी कसं बरं होतं ना, आपण सगळे उघड्या फळ्यांवर छान ओळींनी मांडून रचून बसायचो, सगळीकडे बघायचो, आपण सगळ्यांना दिसायचो आणि आपल्यालाही सगळा संसाराचा प्रपंच दिसायचा। दारं उघडी असायची, येता जाता आत डोकवणारी विचारपूस करणारी माणसं दिसायची, सकाळची गृहिणीची लगबग, मुलांची धावपळ, शाळा ऑफिसला जाणाऱ्यांचे डबे, जेवणं, हास्य विनोद, सासूसुनांचे संवाद, सुनेचे डोहाळे, नवरा बायकोच्या तक्रारी, बालगोपालांची भांडणं, आईच्या पदराला झोंबणं, सगळं कसं नजरेसमोर घडायचं। आपणही त्यातलेच होतो ना, आपल्या मदतीनं गृहलक्ष्मी आनंदानं नांदत होती, आपुलकीचे घास भरवत होती सर्वांना। हो न, हळूहळू मोकळी घरं सोडून आता या बंदिस्त फ्लॅटमध्ये सगळे राहू लागले आणि आपल्यालाही मॉड्युलर किचन ट्रॉलीमध्ये कोंडून टाकलंय। जसं सोसायटीमध्ये माणसं एकमेकांना ओळखत नाही, वर खाली कोण राहतं कशाचा पत्ता नाही, तसंच आता आपलं शेजारच्या किंवा वरच्या ट्रॉलीत कोणतं भांडं आहे काही पत्ता नाही, कोणी कोणाला ओळखत नाही, कधी गाठीभेटीच नाही। आता आपला वापरही कमी झालाय, घरी कोणी फारसं करतही नाही, रेडीमेड जेवण, रेडीमेड नाश्ते येतात, स्विगी झोमॅटो असं काहीतरी आहे बुवा। आधीचे खमंगवास, वेलची जायफळचे सुवास कुठे गेले, एक वाडगा निश्वास सोडत म्हणाला। खालच्या ट्रॉलीतून एका कढईचा प्रौढ भारदस्त आवाज आला, पूर्वी आम्ही घरच्याच काय तर शेजार पाजारच्यांनाही ओळखत होतो, अडीअडचणीत समारंभांना आम्हाला रवाना केलं जायचं तिकडे, मग त्या समारंभामध्ये आम्ही पण मिरून घेत होतो ना। वाटी किणकिणली, कुठलाही चविष्ट किंवा नवीन पदार्थ केला की आमच्यात भरून शेजाऱ्यांकडे पाठवलं जायचं, मग तिथूनही आम्ही इकडच्या घरासाठी काही बाही आणून पोहोचवत होतो, म्हणजे हल्लीची पोर्टर डंजो सारखी सेवा आम्हीही प्रेमाने देत होतो। मोठा तवा मध्येच म्हणाला की सगळ्या शेजारच्या काकूंना आम्ही ओळखत होतो, कुणी काकू आम्हाला हळुवार जपायच्या तर कुणी बाई फुल लाचेवर चटकेच द्यायच्या, तेव्हा घरी परत केव्हा जातो असं वाटू लागायचं। एक ताट सांगू लागलं, आम्ही रोजच्या वापरात ती भांडी आम्ही रोज घासले जायचो, आमची क्वचित आदळापटही व्हायची, पण आम्ही भीत नव्हतो बरं का, आम्हाला रोज आंघोळीचा मान होता ना, आणि कधी कधी वापरली जाणारी भांडी आपली वेगळी बसून मुकाट्यानं आमचं हसणं किदळणं पाहत राहायची, पण जेव्हा त्यांना काढलं जायचं तेव्हा ती मोठ्या आयटीत दिमाखात आमच्याकडे पाहायची बरं। एक वयस्कर पातेलं आपल्या थरथरत्या आवाजात सांगू लागलं, आमचं कसं पितळ तांबा काच असं बहुरंगी कुटुंब असायचं, स्टील नव्या पिढीतले नाजूक हळूवार
पितळ तांबा जरा ज्येष्ठ नागरिक, अनुभवी तापून चटके खाऊन बसलेले, वाऱ्याने किंवा हातळल्याने आमच्यावर डाग पडले की मग आमचं छान चिंच मिठानं फेशियल व्हायचं आणि आम्ही परत चकाकायचो. घरातली लहान मुलं आम्हाला अंगणात पालथी घालायची, पुसायची आणि परत रचून ठेवायची. घरातली आजी किंवा ताई किंवा आई आम्हाला छान कुरवाळत आमच्यावर लिहिलेली अक्षर वाचत कधी कधी माहेरच्या आठवणी काढायची. आता नवनवीन कुठलीशी फॅन्सी नावांची महागडी भांडी आली म्हणे, आणि हो डिस्पोजेबल सुद्धा, उपयोगानंतर चक्क टाकूनच द्यायची. घासणे पुसणे ही कटकट नाहीच हल्ली, पण म्हणे पितळ तांब्याचे गुण कळून लोक परत या भांड्यांकडे वळतात असं ऐकलं. आपल्या गृहलक्ष्मीकडून म्हणजे जुनं ते सोनं उगाच नसेल म्हटलं थोरा मोठ्यांनी. हल्ली भांडी धुवायचे मशीन आले म्हणे. हो हो आले, एक चिमुरडी स्टीलची बशी म्हणाली. मी एकदा कशी काय कोणातरी काकूंकडे गेले होते, तिथे त्यांनी मला त्यात बसवलं होतं. पाण्याचे फवारे हळूहवार माझ्या अंगावर फिरत होते आणि ऊन पाण्याचा शेक पण झाला. सगळ्या भांड्यांनी आश्चर्याचे उद्गार काढले. खरंच मोठी परत सांगू लागली, गीतेचं खरं तत्व तर आम्ही अनुभवलं आहे. जेव्हा आमच्याच पैकी एखादं जुनं पातेलं किंवा आणखी कुठली भांडी मोडीत काढायला निघायची, तेव्हा गृहलक्ष्मी सकट आम्ही सगळे हळहळायचो. डोळ्यात पाणी यायचं, पण त्या भांड्यांच्या अजर अमर आत्म्याचं रूपांतर होऊन दुसरी छोटी छोटी नवीन भांडी घरात यायची, तेव्हा गीतेचा प्रत्यक्ष अनुभव यायचा. आठवतंय राज कपूर नरगिस

ही ओळ म्हणत त्यांची लहान मुलं दाखवली जातात तसं. आणि कधी कधी बोहारीण यायची तेव्हा आम्ही सगळे गमतीने बघायचो. आजी आणि घरातील स्त्रिया जुने कपडे देऊन भांडी घ्यायच्या. काय घासाघीस व्हायची. आजी पण पक्की नि बोहरीनेही पक्की. कुणी पण नमतं घ्यायला तयार नाही. शेवटी कुठेतरी डील व्हायची आणि नवीन भांडी घरात यायची. तेव्हा साडी किंवा पॅन्टच्या आत्म्याचं रूपांतर होऊन भांडी घरात येणं अर्थात आत्म्याचं वस्त्र बदलणं हे गीतेचं सार जाणवत होतो ना आम्ही. मी खरंच हे सगळं ऐकते का मला भास होतोय असं वाटून मी स्वतःला चिमटा काढला आणि एकदम भानावर आले. पण एक मात्र नक्की की जर भांड्यांना बोलता आलं तर बहुधा हे असंच ऐकायला मिळेल हो ना. पण प्रश्न हा की भांड्यांना ट्रॉलीत बसूनही सगळं कसं कळलं असेल बरं. म्हणजे आम्ही घरात जे बोलतो ते हे सगळं ऐकत असतात की काय. म्हणजे भिंतींनाच नाही तर भांड्यांनाही कान असतात तर. आणि हो मी बरीच जुनी भांडी सांभाळून ठेवली आहेत म्हणून मला त्यांचं हे मनोगत ऐकता आलं अनुभवता आलं. धन्यवाद.

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो नमस्कार. मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना, तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना। भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव। दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग।

3 ऑगस्ट श्रीराम समर्थ। भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे। भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही। जिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार। अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पाहावा। भक्ताला सर्वच

0: आपण आहोत असे दिसते, म्हणजे सर्व चराचर वस्तूचं भगवत रूपच पाहत असतो. एखाद्या खोलीत सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिले तर आपल्याला काय दिसेल? आपल्या स्वतःशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही, म्हणजे सर्व ठिकाणी एकभाव झाला. तिथे दुःखाचे कारणच नाही, तिथे सर्वच आनंद असतो. त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला, तिथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार? जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात. तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला. समर्थांनीही ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले. आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही, म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हे श्रेयस्कर आहे, म्हणजेच गुरुआज्ञेप्रमाणे वागावे. आपल्याला वाटाणा भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो, त्याप्रमाणे गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते. एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले तर ते खारट लागल्यापासून राहणार नाही. त्याप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले. पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते. भगवंताचे आपण झाल्यास सुखी होऊ. तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते. आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो, आपला करीतच नाही. एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधीचीच जास्त आरास करतो. आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावे लागते. आपल्या फायद्याचे केले तरच आपला प्रपंच, भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच. आपण आईबापावर, नवरा बायकोवर, मुलाबाळांवर, नातेवाईकावर, शेजाऱ्या पाजाऱ्यावर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही. आपले दुःख किंवा यातना जर कोणी नाहीसा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल? परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा मी त्याचा भावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली आहेत. त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अखंडपणे टिकविणे हे सर्वोत्तम साधन होय. भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे, अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट
1: ये तुम और मैं एक नई कहानी।

0: साथ रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।

0: श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना. तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव. दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
3: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मनभावन 90.8 FM.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

0: मैत्रिणींनो, सुखाच्या वाटेवर चालताना सोबत असावी दुःखांची, डोळे भरभरून चिंब होताना किंमत कळते जगण्याची, कधीतरी अंतकरणानं गदगद व्हावं, एकदा तरी हृदय रडावं, झाल्या चुका त्यात स्वाहा कराव्यात, एकदा तरी आसवांचा पूर यावा, कारण तीच गरज असते काळाची. मैत्रिणींनो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं वाचन ऐकत असताना या ओळींची आपल्याला तीव्रतेनं जाणीव होते. लेखिका इंदुमती जोंधळे कुणाचाही आधार नसताना सुखदुःखांचे क्षण पार करीत करीतच आपलं जीवन अतिशय डोळसपणानं जगल्यात, आणि म्हणूनच आज त्यांचं जीवन हे आपणा समस्त स्त्री जातीसाठी एक आदर्श असं ठरलं. दैव बलवत्तर म्हणून या आयुष्यात लेखिकेला जी माणसं भेटलीत ती अतिशय जिव्हाळ्याची होती, पोटच्या पुलीसारखं प्रेम देणारी होती. मैत्रिणींनो, या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना लेखिकेनं सेवाग्राम येथील बापूकुटी बघितली. तिथला रम्य आणि प्रसन्न परिसर बघून लेखिका अतिशय भारावून गेल्या. सोबतच पूजनीय विनोबाजींचीही भेट त्यांना घेता आली, त्यांच्या दर्शनाचा लाभ त्यांना मिळाला. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 27वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: ग्रॅज्युएशन नंतर बीपीएड ला नंबर लागला, पण दिवसभरातील मैदानावरील खेळ कवायती मला शारीरिकदृष्ट्या झेपेनात, कारण बीसी हॉस्टेलच्या जेवणाची आणि माझ्या कॉलेजची वेळ कधी जमलीच नाही. भुकेल्या पोटी खेळ व्यायाम करणं अशक्य होऊन तो कोर्स सोडून मी थेट वर्धा सेवाग्राम गाठलं. अण्णांनी बोलावूनच घेतलं. पावसाळ्याचे दिवस, अण्णांना अस्थम्याचा अधिकच त्रास होत असे. जुलै ऑगस्ट महिन्यात मी अण्णांजवळच राहिले, त्यांची मनापासून सेवा केली, त्यांना आराम पडला. आणि त्यांनी त्यांचे स्वीय सचिव पूज्य नाना वेले यांना बोलावून घेतलं. ते बाजूलाच एक दोन घरं सोडून राहत होते. नाना, या पोरीला तुम्ही नागपूरला घेऊन जा, मी एक चिठ्ठी देतो, त्यांना नेऊ द्या, पाहूया काम होतंय का. मी आणि नाना चिठ्ठी घेऊन नागपूर विद्यापीठाचे त्यावेळचे कुलगुरू श्री कोलते साहेब यांच्याकडे गेलो. त्यांनी अण्णांची चिठ्ठी वाचली आणि ताबडतोब लगेच उलट टपाली एक पत्र दिलं अण्णांना आणि वर्ध्याच्या बीएड कॉलेजच्या प्राचार्यांना. बस अण्णांच्या दोन ओळींनी ते माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. मला वर्ध्याच्या स्वावलंबी प्रशिक्षण महाविद्यालयात बीएडला प्रवेश मिळाला आणि मी 1 सप्टेंबर पासून नियमितपणे कॉलेजला जायला लागले. अण्णांनी नानांना सांगून टाकलं, हिला काय पाहिजे काय नको ते सगळं तुम्ही पहा. झालं, नानांनी मला डझनभर वह्या, आवश्यक ती पुस्तकं आणि अन्य थोडंफार सामान घेऊन दिलं. खादी भंडारातून छानपैकी एक बॅग सुद्धा वह्या पुस्तकांसाठी घेऊन दिली. रोज सकाळी नियमितपणे उठवायला येत, आवरून सकाळीच कॉलेजला निघाले की जीजीनी, म्हणजे नानांची पत्नी, जीजीनी म्हणावं, इंदू अगं घोटभर चहा तरी घेऊन जा बरं. पण जीजी आओ माझी बस. हे बघ, बस काही तुला सोडून जात नाही, तुझे नाना थांबवून घेतील, तुम्ही जा हो पुढे, आली बस तर थांबवा. बघ बरं इंदू, अगं यातच केवढा वेळ गेला, इतका वेळात ते गरम गरम उपीट आणि चहा घेणं झालं नसतं का तुझं. वेडी आहेस बघ तू, चल चल आटप. हे बघ, असं रोजच चालायचं. जीजी मला खोटभर दूध किंवा चहा घेतल्याशिवाय काही सोडायच्या नाहीत. नानाही म्हणायचे, इंदू अगं कशाला एवढे आढेवेढे घेतेस हा, जीजीच्या समाधानासाठी घेऊन टाकावं पटकन काय. नाना रोज थंडी पावसात न चुकता बसमध्ये बसवून देत आणि मगच जात. दुपारी कॉलेज संपवून सेवाग्रामला यायला 1:30 वाजायचे. अण्णांचा तिथे मुक्काम असेल तर अण्णा, गांधी कुटुंबीय माझ्यासाठी जेवणाची वाट बघत. पण अण्णा नसतील तेव्हा मला जसबेन आणि कनकमल गांधींकडे जेवणं जीवावर यायचं. नको नकोसं वाटायचं. आयतं खाणं कसं उपऱ्यासारखं वाटायचं. तशी मी त्यांच्या ना नात्याची ना गोत्याची. पण जसबेन माझाही स्वयंपाक करून ठेवत असत. त्यांची स्वतःची 3 मुलं, नवरा, येणारे जाणारे सगळं त्यांना एकट्यानंच पाहावं लागे. त्यांना राग येणं साहजिकच होतं. माझी काडीचीही मदत त्यांना कोणत्याही कामात होत नसे. त्यामुळे खरं तर मला अगदी कानकोंड्यासारखं होऊन जाई. बरं, नानाजीजींकडे मनापासून राहावंसं वाटे. पण त्यांचं मर्यादित उत्पन्न, शिवाय दोघंही थकलेले, त्यात माझी भर कशाला. म्हणून अण्णांनी जसबेनकडेच राहून मला बीएड करायला सांगितलं. आपल्याला बीएड करून स्वावलंबी बनायचं एवढा एकच ध्यास डोळ्यासमोर होता. त्यासाठी कसलाही त्रास सहन करण्याची ताकद माझ्यात यावी म्हणून मी स्वतःचं मन मारलं. पण दुर्दैव माझी पाठ सोडत नव्हतं. अण्णा नसताना नको ते प्रसंग माझ्यावर येऊ लागल्यावर मी गप्प तरी कशी बसू. कोणत्याही परिस्थितीत सहन करणं शक्य नव्हतं म्हणून मी नानांनाच 1-2 सत्य घटित घटना सांगितल्या. अण्णांजवळ असं काही बोलणं संयुक्तिक वाटतही नव्हतं, कारण अण्णांच्या डोक्यात अशा गोष्टी घडतात हे येणंही शक्य नव्हतं. म्हणून मनमोकळेपणाने नानांजवळच मी सांगून टाकलं. आता कॉलेज 2-4 महिनेच राहिलं होतं. 2-3 महिने संपले होते. त्यात 2 महिने उशिरा प्रवेश झाला होता. नाना म्हणजे त्यावेळचे तिथले माझे आधारस्तंभ होते. अण्णा गावाहून येतात सावकाशीनं सायंकाळच्या वेळी नानांनी माझ्या राहण्याचा प्रश्न काढला. तेव्हा अण्णा म्हणाले, का ती इथून रोज येऊन जाऊन करते ना. तसं नाही अण्णासाहेब, आता पुढच्या आठवड्यापासून तिचे वार्षिक पाठ शाळा शाळांमधून सुरू होतील. तिला तिथून इथं यायला 4 वाजतील. ती इतका वेळ उपाशी राहिली तर कसं होईल. म्हणजे आपलं म्हणणं काय, यावर काही उपाय आहे का. हो आहे. तसं नाही अण्णासाहेब, आता पुढच्या आठवड्यापासून तिचे वार्षिक पाठ शाळा शाळांतून सुरू होतील. तिला तिथून इथं यायला 4 वाजतील. ती इतका वेळ उपाशी राहिली तर कसं होईल. असं मग नाना आपलं काय म्हणणं आहे, यावर काही उपाय आहे का. हो आहे ना अण्णासाहेब. आपण तिला वर्ध्याच्या मातृसेवा संघाच्या मुली नर्सेसच्या वसतिगृहात ठेवू. 2-2.5 महिन्यांचाच प्रश्न आहे. मी कमलताई लेण्यांशी नीट व्यवस्थित बोलून घेईन. त्या तिथल्या व्यवस्थापिका आहेत. त्या नाही म्हणणार नाहीत. आपल्याच कुटुंबातल्या त्याही. तिच्या राहण्याचा चार्ज त्यांना जरा कमी लावायला लावू. राहता राहायला मेसचा खर्च तो आपण देऊ. तिथून तिचं कॉलेज 2 पावलांवर आहे. तिचा जो आज जाण्या येण्यात वेळ जातो तोही वाचेल. तिचा अभ्यासही होईल. नाहीतरी तिला लहानपणापासून वसतिगृहाची सवय आहेच. अण्णांनी नानांचा हा प्रस्ताव काही मिनिटातच मंजूर करून टाकला. मी नानांना आनंदानं मिठीच मारली. एका मोठ्या आगामी संकटापासून आपला बचाव झाला म्हणून आणि कॉलेज वसतिगृहाजवळ असल्याने अभ्यास होणार म्हणून. त्यानंतर 2 दिवसांनी माझी रवानगी मातृसेवा संघ वसतिगृहात झाली. नाना स्वतः माझ्याबरोबर मला पोचवायला आले. अण्णांनी स्वतःची 1 गादी, 2 बेडशीट पांघरून मला दिलं. नानाजीजींनी वुलनची शाल दिली. आता तिथल्या वसतिगृहाच्या खोलीत चहा पाण्याची व्यवस्था स्वतः करायची म्हटल्यावर नानांनी बरोबर आणलेलं सगळं सामान मला दिलेल्या खोलीत ठेवलं आणि आलेल्या रिक्षातूनच बाजारात गेलो. तिथे त्यांनी मला लगेच एक नवीन वातीचा स्टोव, रॉकेलचा भरलेला 5 लिटरचा डबा, चहा दुधासाठी 2 पातेली, साखर, चहापूड, काळेपेटीपासून सगळं आठवणीनं विकत घेऊन दिलं. मला सुद्धा काही गोष्टी लक्षात नव्हत्या, पण त्यांच्या लक्षात सगळ्या गोष्टी होत्या. त्या सगळ्या मला घेऊन दिल्या. माझा छोटासा छोट्याशा खोलीतला हा नवा संसारच सुरू झाला. खूप मेहनत करणं म्हणजे बीएड करणं, अक्षरशः रात्र जागून लेसन नोट्स तयार करणं, त्याला अनुषंगून शैक्षणिक साहित्याची जमवाजमव, चित्र सगळं करता करता नाकी दम यायचा. बरं तर बरं, दोन्ही मेथड भाषाविषयीच होते, इंग्रजी आणि हिंदी. त्यामुळे चित्रांखेरीज आणि एखादं मॉडेल दाखवण्याखेरीज फारसं शैक्षणिक साहित्य लागत नव्हतं. निरनिराळे रंगीत खडू घेऊन फळ्यावरच मी मिनिटभरात चित्र काढून मुलांना समजावून देऊ शकत होते. त्यामुळे बरोबर मोठमोठे गुंडाळ फळे, चित्रफलक असलं काही न्यावं लागलं नाही. टाचणवही मात्र अपटूडेट असल्याने परीक्षक सुद्धा खुश असायचे. हिंदी इंग्रजीच्या कवितांना चाली लावून शिकवलं की अर्ध अधिक काम संपलं. मुलंही खुश होतात आणि वर्गात एकंदरीत हस्तखेळतं वातावरण राहून त्यांच्या मनोवृत्ती उल्हसित होतात. त्यामुळे माझ्या तासाला शाळेतली मुलं मुली कंटाळली आहेत, माना खाली घालून बसली आहेत असं कधी झालं नाही. बघता बघता महिनाभरात वार्षिक पाठ संपले, कॉलेजचा अभ्यासक्रम सुद्धा संपला. राहता राहिला फक्त आम्ही स्वतः करायचा अभ्यास. अभ्यासाच्या टेन्शनमुळे दर रविवारी मी सेवाग्रामला जायची, तेही आता बंद करून टाकलं. मी तिथं गेले नाही आणि अण्णा तिथं असतील तर लगेच नानांना विचारतील, इंदूने आली या रविवारी? नाही आली, अतिशय परीक्षा जवळ आली आहे, अभ्यास करत असेल असं नानांनी म्हणावं आणि लगेच कपडे घालून तयार होऊन सेवाग्रामहून माझ्या भेटीला निघावं. विदर्भातलं भर दुपारचं ते ऊन, पण नाना तशाही उन्हात माझ्या भेटीला येत. नानांनी नेसलेलं दुटांगी घोट्याच्या वर खादी धोतर, बाराबंडी टाईप खादीचा शर्ट, डोक्यावर खादी टोपी, गळ्यात शबनम आणि एका हातात भली मोठी छत्री, पायात जाड जाड वाहणा. पार रेल्वे स्टेशन ते मातृ मंदिरपर्यंत ते पायी येत, थेट वर माझ्या खोलीपर्यंत. दार पुढं लोटलं असेल तर बेटा इंदू असं म्हटलं की मी पळत पळतच जाऊन दार उघडावं, तर नाना घामाघूम झालेले असायचे. त्यांच्या हातातून छत्री घ्यावी आणि त्यांना माझ्या पलंगावर बसवावं, घाम पुसायला टॉवेल द्यावा. मग नानांनी भिंतीला टेकून डोळे मिटून 2 मिनिटं शांत बसावं. चिमूटभर साखर त्यांच्या हातात दिल्यावरच ग्लासभर पाणी द्यायची. बापा, पोरगी फारच काळजी करायला लागली या म्हातार्याची. नाना, या वयात अशा रणरणत्या उन्हात तुम्ही येता, त्याचं काय? मी तर थंडगार छायेत पंख्याखाली बसून निवांत अभ्यास करते. नाना, मला काय कमी केलं हो तुम्ही? बस हे बघ इंदू, ती बॅग उघड बरं आधी. हा हे बघ, ती बॅग उघड आणि बघ बरं तुझ्या जीजीनं काय दिलंय. अगं मलाही माहित नाही. बॅग उघडून बघावी तर 2 चार डबे, एकात चिवडा, एकात खव्याची का नारळाची बर्फी, तर कधी गरम गरम उपीट किंवा पोहे. काही ना काही जीजी प्रत्येक वेळेला नानांबरोबर पाठवायच्या आणि नाना न विसरता सगळ्या वस्तू घेऊन येत. शिवाय त्याबरोबर दात घासायची पेस्ट, अंगाचा कपड्याचा साबण, खोबरेल तेलाची बाटली, एक ना अनेक वस्तू आणत. नाना, अहो मागच्याच आठवड्यात तुम्ही अंगाचा साबण आणला होतात की? असू दे इंदू, अगं जवळ असलेलं बरं असतं. हा हे बघ, हे हे हे वर खर्चाला पैसे घे. हा असू देत अगं 20-25 रुपये हातात ठेवावेत. बर आता चलू मी. वा नाना, असं बरं जाऊ देईन मी तुम्हाला. दूध ठेवले गरम करायला, दूध घ्या आणि मगच जा. अगं पोरी दूध आणखी कशाला ते? हा मला म्हाताऱ्याला पचलं तरी पाहिजे ते. बरं चल आटप. आणि बघ इंदू, अगं अगदी घोटभरच दे बाई, दुधाचं नाव काढलंस न घेता तसं जाऊ नये म्हणतात. दे बरं पटकन. अगं तूच जायचंय ग मला, दिवसा उजेडी गेलेलं बरं. अरे हो, एक सांगायचं राहिलंच. अगं, तुझा रमेश आला होता काल, त्याचं सग

0: त्याला मराठवाड्यात कुठल्याही शासकीय वसतिगृहात मॅट्रिकनंतर पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळाला नाही. अण्णासाहेबांना एकाच वेळी आम्हा दोघांचाही शैक्षणिक खर्च झेपण्यासारखा नव्हता आणि त्यांनी नेमकं काय करावं हे निश्चित होत नव्हतं. म्हणून माझं बीएड होईपर्यंत म्हणजे एक वर्षभर राधेश्यामच्या शेतात शेतीविषयक कामाचा ज्ञानाचा अनुभव घ्यावा असं ठरलं होतं. आणि रमेश त्यांच्या शेतात जवळजवळ घरगडी शेतगडी म्हणूनच राहिला. माझ्यासाठी त्याचं एक वर्ष वाया जावं याची खंत टोचणी सतत मनाला सलत होती. पण मी काहीही करू शकत नव्हते. माझा एवढा मोठा खर्च अण्णासाहेब सांभाळत होते, त्यात रमेश बद्दल कशी काय बोलणार होते. श्रीराम नांदेडला औरंगाबादला नोकरीच्या शोधात होता, त्याचीही सतत भटकंती चालूच होती. त्याचही त्याच मनस्थितीत मला एक पत्र आलं. ताई, मी नोकरीसाठी इतका वणवण फिरलो फिरतोय पण मला कोणी काम देत नाही, अविश्रांत भटकतो. ताई अगं, कुत्रा तरी एखाद्या झाडाच्या सावलीला वा घराच्या आश्रयाला निवारा शोधत पण मला कुठंही सावली वा निवारा मिळत नाही. अशी ही पत्र आली की मन अंतकरणातून तीळ तीळ तुटायचं. लहानग्याची ही अवस्था आणि मोठ्याची ती तशी अवस्था. आणि मग दिवस दिवस अभ्यासातून लक्ष उडायचं, अभ्यासच व्हायचा नाही, काय करावं सुचायचंही नाही. उशी डोकं खुपसावं आणि मनसोक्त रडून घ्यावं. अगदी अगदी मोकळं मोकळं वाटेपर्यंत. पण लगेच लगेच दुसऱ्या क्षणी वाटायचं, अगं इंदू बघ, कोण कुठलं नात्याचं ना गोत्याचं, अगं ते नाना बघ, तुझ्यासाठी भर उन्हा पावसात थंडीत येतात, तुझी काळजी वाहतात. ते कशासाठी? तू नीट अभ्यास करून चांगलं पास व्हावंस, स्वतःच्या पायावर उभं राहावंस म्हणून. चल उठ. अगं अशी रडत काय बसलीस, लाग कामाला, कर अभ्यास. सध्या एकच लक्ष, बीएड चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होणं. बघ बघ इंदू, अगं मग लगेच तुला नोकरी लागेल आणि मग तुम्ही भावंड नीट एकत्र राहाल. स्वतः स्वतःची समजूत घालायची मी आणि पुन्हा नेटानं अभ्यासाला लागायची. अभ्यासाच्या त्या गुंगीत प्रकृतीकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. नेमका मला कावीळ झाला, म्हणावे तसे पेपर लिहिता आले नाहीत. पण एकदाची बीएड पास झाले त्याचं सगळं श्रेय मी नाना जीजी अण्णा आणि माझ्या मित्रमैत्रिणींना देते.
1: इंदुमती जंधळ लिखित बिनपडाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 27वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी के.

0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळ.
1: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत. आणि सोबत सय्यद मुनस्सफ अली सय्यद, महफूज अली मुनस्सफ अली सय्यद, ज्यांचं राहत आयुर्वेदा आणि पंचकर्म. महफूज अली मुनस्सफ अली सय्यद, ज्यांचं राहत आयुर्वेदा आणि पंचकर्म हॉस्पिटल आहे, जे की मुरली मनोहर हॉस्पिटलच्या समोर अजिंठा चौफुलीला आहे. आणि महफूज अली मुनस्सफ अली सय्यद, ज्यांचं राहत आयुर्वेदा आणि पंचकर्म हॉस्पिटल आहे, जे की मुरली मनोहर हॉस्पिटल.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण खते या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आता खत हा शब्द वापरल्याबरोबर आपल्या मनामध्ये अधिक उत्पादन देण्याचं ते माध्यम असतं असं समोर येईल, आणि ते बरोबरही आहे. परंतु खत हा शब्द वापरल्यानंतर हरित क्रांतीचा जो आपला

आजचा सुविचार, यश हे अंतिम नाही आणि अपयश हे अयशस्वी नव्हे. खरा महत्वाचा आहे तुमचा प्रयत्न. या सुविचारामध्ये सांगितलं आहे की आपण मिळवलेलं यश कायमचं नसतं आणि अपयश म्हणजे शेवट नाही. प्रत्येक प्रयत्न हा आपल्याला पुढे नेणारा टप्पा असतो. थॉमस एडिसनला 1000 वेळा अपयश आलं, पण त्याने प्रयत्न थांबवले का? तर नाही. शेवटी त्याने विजेचा दिवा शोधून काढला. तर श्रोते हो, यश हे अंतिम नसतं, अपयश हे अयशस्वी मुळीच नसतं. खरा महत्वाचा असतो तो प्रयत्न.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 2 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासात आणि मानवी नात्यांच्या विश्वात अत्यंत विशेष मानला जातो. फ्रेंडशिप डे, मैत्री दिन. भारतात ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. 2026 मध्ये आज 2 ऑगस्ट हाच ऑगस्टचा पहिला रविवार आहे. रक्ताचं नातं नसतानाही जे नातं आपल्याला आयुष्यात सर्वाधिक ताकद देतं ते म्हणजे मैत्री. आजचा संपूर्ण दिवस आपल्या खऱ्या मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्यासोबत आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. हॅपी फ्रेंडशिप डे टू एव्हरीवन. आज भारताची खरी ओळख असणाऱ्या तिरंग्याचे शिल्पकार आणि बॉलिवूडमध्ये इतिहास रचणाऱ्या निर्मात्याची जयंती आहे. पिंगळी व्यंकय्या. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे मूळ आरेखक आणि महान स्वातंत्र्यसैनिक. त्यांनी अनेक देशांच्या ध्वजांचा अभ्यास करून आपल्या भारतासाठी केस पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचा ध्वज तयार केला होता, जो पुढे आपल्या स्वातंत्र्य भारताची शान बनला. जी पी सिप्पी. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील अत्यंत दिग्गज चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक. बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि अजरामर चित्रपट शोले ची निर्मिती त्यांनीच केली होती. योगायोगानं आज मैत्री दिनाच्या दिवशीच जय आणि वीरू अजरामर जोडी जगाला देणाऱ्या निर्मात्याची जयंती असणं हा एक अद्भुत योग आहे, हो ना. आजच्याच दिवशी आपण संपूर्ण जगातील संवादाची व्याख्या बदलणाऱ्या महान संशोधकाचं स्मरण करतो. अलेक्झांडर ग्रॅहम बेल, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि टेलिफोनचे संशोधक. 1922 मध्ये आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. आज आपण दूर राहणाऱ्या आपल्या मित्रांशी फोनवर एका सेकंदात बोलू शकतो. या क्रांतीचा पाया त्यांनीच रचला होता. आणि आजचा सुविचार. आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने खऱ्या मित्राची ताकद सांगणारा एक सुंदर विचार. नातेवाईक आपल्याला जन्माने मिळतात, पण मित्र हा असा एकमेव माणूस असतो ज्याला आपण स्वतःच्या पसंतीने निवडतो. एक चांगला मित्र तुमच्या पडत्या काळात तुमची सर्वात मोठी ताकद बनतो. हाच विचार आपल्याला शिकवतो की आयुष्यात लाखो रुपये कमावण्यापेक्षा 2-3 खरे आणि विश्वासू मित्र कमावणं हीच सर्वात मोठी श्रीमंती आहे. आणि आजची बोधकथा. 2 तरुण मित्र होते, समीर आणि अमित. ते दोघे लहानपणापासून एकत्र शिकले आणि लहानाचे मोठे झाले. समीर हा थोडा श्रीमंत घरातला होता, तर अमित

इतक्यात तिथे समीर आला. त्याने अमितच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, काय झालं? अमितने रडत रडत सर्व हकीकत सांगितली. समीरने क्षणाचाही विलंब न करता आपल्या खिशातून चेकबुक काढलं आणि रुग्णालयाचा संपूर्ण खर्च स्वतःच भरला. जेव्हा अमितचे वडील बरे होऊन घरी आले तेव्हा अमितने डोळ्यात पाणी आणून समीरला विचारले, समीर, तू मला एवढी मोठी रक्कम दिलीस, मी तुझे उपकार कसे फेडू? समीर हसला आणि अमितचा हात हातात घेऊन म्हणाला, अमित, मित्रांमध्ये उपकार आणि थँक्यू हे शब्द नसतात रे. जर आज तुझ्या जागी मी असतो तर तूही हेच केलं असतं ना. संकट काळात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हीच तर खऱ्या मैत्रीची व्याख्या आहे. आज फ्रेंडशिप डेच्या दिवशी ही गोष्ट आपल्याला खूप मोठा संदेश देते. मैत्री ही केवळ एकत्र पार्ट्या करण्यात किंवा सोशल मीडियावर फोटो टाकण्यात नसते, तर संकट काळात एकमेकांचा हात घट्ट पकडून उभे राहण्यात खरी मैत्री असते. आज रविवार, सुट्टीचा दिवस आणि त्यातच फ्रेंडशिप डे. अनेकदा लोक विचार करतात, आज सुट्टी आहे, रोजच्या कामातून मोकळीक आहे, मग आजचा दिवस कसा शुभ असणार? पण लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस हा शुभच असतो आणि आपल्या माणसांसोबत आणि मित्रांसोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद असतो. आज 2 ऑगस्टचा दिवस आपल्याला पिंगळी व्यंकय्या यांच्याकडून तिरंग्याचा स्वाभिमान, ग्रॅहम बेल यांच्याकडून संवादाचं महत्व आणि मैत्री दिनातून नाती जपण्याची प्रेरणा देतो. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, तर ती आपल्या माणसांमध्ये आणि मित्रांच्या चेहऱ्यावरील हास्यात असते. जर आजच्या रविवारी तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला फोन करून खुशाली विचारली किंवा त्याच्यासोबत लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला, तर यापेक्षा शुभ आणि आनंदाचा दिवस दुसरा कोणताच असू शकत नाही. जुने मतभेद विसरून जा आणि आजचा दिवस मनापासून जगा, कारण जो दिवस आपल्याला पाहायला मिळतो तो प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग 2 ऑगस्टच्या रविवारी मनात आपल्या सर्व मित्रांविषयीचं प्रेम बाळगून शोले चित्रपटातलं ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गाणं गुणगुणत आपल्या जिगरी मित्रांना हॅपी फ्रेंडशिप डे म्हणूया. तुमचा आजचा संपूर्ण दिवस अत्यंत आनंदाचा, मैत्रीपूर्ण आणि सुदृढ आरोग्याचा जावो. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM. शुभदिन आयो आरजे शुभांगी सोबत.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण एका नव्या संकल्पनेच्या विषयी जाणून घेणार आहोत आणि या नव्या संकल्पनेची जी बाब आहे किंवा नाव आहे ते आहे नॅनो तंत्रज्ञान. विशेषतः हे नॅनो तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकते या अनुषंगाने आपण थोडंसं जाणून घेऊया. नॅनो तंत्रज्ञानाचा जो शोध आहे तो टोकियो विद्यापीठातील शास्त्रज्ञ नोरियो टॅनॅगुची यांनी लावला. नॅनो या शब्दाचा ग्रीक भाषेतील जो अर्थ आहे तो आहे खुजा किंवा बुटका. गणिती शब्दात जर आपल्याला सांगायचं झालं तर साधारणतः 10^-9 किंवा 10 आपण घात देऊन -9 किंवा -9 असं जर आपण काढलं तर ते नॅनो म्हणजे अति सूक्ष्मजीवांचा आकार असं म्हटलं चालेल. जीवाणू या सूक्ष्मजीवांचा आकार साधारणतः 1000 ते 10000 NM आहे. विषाणूंचा आकार 100 NM आहे.

0: तर अणूंचा आकार 0.1 nm आहे. यावरून आपल्याला 10^9 म्हणजे नॅनोचा सूक्ष्मपणा लक्षात येईल. हवामान, जमीन या घटकाबरोबर पिकावर पडणाऱ्या किडी आणि रोगामुळं होणारं नुकसान याचा आपण नॅनोतंत्रज्ञान वापर करून रोगनिदानासाठी, त्यापासून रोगाचं संरक्षण करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा करून घेऊ शकतो. उपलब्ध शेतजमिनीतून उत्पादन वाढविण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येला पोचण्याची व त्याच्या दुय्यम गरजा भागविण्याची उपयुक्तता नॅनो तंत्रज्ञानामध्ये आहे. भविष्यातील गरजा व आवश्यकता लक्षात घेऊन संशोधनामध्ये नॅनो तंत्रज्ञानाला अत्यंत महत्त्व आलेलं आहे. आज जी संकल्पना आहे आता तिचा उगम झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, परंतु काही कालावधीच्या नंतर हे तंत्रज्ञान आपल्याला नक्कीच आपल्या शेतीमध्ये वापरावं लागेल असं प्राथमिक चित्र दिसतंय. शास्त्रज्ञांनी नॅनो तंत्रज्ञान वापरून वाढ संपर्क तयार केलेली आहेत, त्यामुळे पीक वाढीच्या पूर्ण कालावधीमध्ये पिकांवर उष्णता, दुष्काळ, पाणी, अतिवृष्टी तसेच रोग यामुळे पडणारा ताण सहन करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. नॅनो तंत्रज्ञानाचा वापर पीक सुधारणेमध्ये सुद्धा यशस्वीरित्या होऊ शकतो असं शास्त्रज्ञांचं प्राथमिक मत आहे. नॅनो तंत्रज्ञानाने म्युटेशनच्या संशोधनाला सुद्धा नवी दिशा दिलेली आहे. आणि आज आपण जर विचार केला तर थायलंडमधील चियांग माय विद्यापीठातील केंद्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेने नॅनो तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं मूळच्या जांभळ्या रंगाच्या भाताच्या वनापासून ज्या भाताचे वानाचे खोड पानं तसेच दाणे जांभळ्या रंगाचे आहेत अशा खाऊ काम नावाच्या वानापासून हिरव्या रंगाचं खोड व पानं असणारी आणि नेहमीच्या पांढऱ्या रंगाचे दाणे असणारी नवीन जात विकसित केलेली आहे. अर्थात हे तंत्रज्ञान आज प्राथमिक अवस्थेत उच्च स्तरावर संशोधनाखाली आहे आणि उद्या चालून कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनं जर हे बाहेर पडलं तर आपण नक्की त्याचा वापर करू शकतो. पण याची मूलभूत संकल्पना आपल्याला कळावी या अनुषंगानं आज आपल्याला त्याच्यानुसार वाचन, संदर्भ घेणं, त्याची अधिक माहिती घेणं हे गरजेचं झालेलं आहे. आणि ही माहिती घ्या आणि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार किंवा संशोधकांच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात जर गरज पडली तरच वापरा आणि आवश्यकतेनुसार उत्पादन खर्च कमी करून निव्वळ नफा वाढवा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा, त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही. आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. मानव अनादि काळापासून ती दूर करण्याची, त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे, पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे. या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं. आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय अशी सर्व धर्मांची सांग आहे. सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही. ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही, ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे. या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन, ह्या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघ जीवन नव्हे. खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे. अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे. त्याच्या मागे, त्याच्या पलीकडे ज्यात दुःखाचा रिघाव नाही असं ते अनंत जीवन विस्तारलेलं आहे. त्या अनंत जीवनाला, त्या अनंतालाच काही लोक गॉड म्हणतात, काही अल्ला म्हणतात, काही जिहोवा म्हणतात, काही जोव म्हणतात, तर काही त्याला आणखीच निराळं नाव देतात. वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय. हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत, त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल, म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल. या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते. एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला. तो डास मारण्याच्या इराद्याने त्या माणसाच्या एका मित्रानं त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली. आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो. आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे. हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे, आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही. पण ह्यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे? ते म्हणतात हे जग काहीच नाही, या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुतः सत्य आहे. मुश्किल आहे ती इथेच. हा अघोरी उपाय आमच्या सर्वस्वावर वरवंटा फिरवणारा असतो. असा कसा हा उपाय? ह्याला उपाय कसं म्हणता येईल? मग काय सुटकेचा काहीच मार्ग नाही? त्यावर वेदांत म्हणतो की हे सगळे धर्म जो उपाय सुचवत आहेत तो अगदी बरोबर आहे, फक्त तो नीट समजून घ्यायला हवा. पुष्कळदा तो चुकीने समजला जातो, कारण त्यांना काय म्हणायचं आहे हे ते धर्म नीट स्पष्टपणे सांगत नाहीत. आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोहोंच्या संमिलनाची. हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच पुरत असतात. नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही, ह्यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य आहे. पण ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापाने मरतो. पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्ट ओढवतात, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी, तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्तीही वसो.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.
1: हे शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: 3 ऑगस्ट श्रीराम समर्थ। भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे। भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही। जिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार। अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पहावा। भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असे दिसते, म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो। एखाद्या खोली सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिले तर आपल्याला काय दिसेल? आपल्या स्वतःशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही। म्हणजे सर्व ठिकाणी एकभाव झाला तिथे दुःखाचे कारणच नाही, तिथे सर्वच आनंद असतो। त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला तिथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार? जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात। तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला, समर्थांनीही ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले। आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही। म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हे श्रेयस्कर आहे, म्हणजेच गुरुआज्ञेप्रमाणे वागावे। आपल्याला वाटाणा भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो, त्याप्रमाणे गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते। एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले तर ते खारट लागल्यापासून राहणार नाही। त्याप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले। पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे। खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय। ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते। भगवंताचे आपण झाल्यास सुखी होऊ। तोंड गोड करण्यासाठी तशी साखर खावी लागते, तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते। आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो, आपला करीतच नाही। एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधीचीच जास्त आरास करतो। आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावे लागते। आपल्या फायद्याचे केले तरच आपला प्रपंच, भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच। आपण आईबापावर, नवरा बायकोवर, मुलाबाळांवर, नातेवाईकावर, शेजाऱ्या पाजाऱ्यावर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही। आपले दुःख किंवा यातना जर कोणी नाहीसा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल? परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा मी त्याचा भावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।
1: आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली आहेत, त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अखंडपणे टिकविणे हे सर्वोत्तम साधन होय। भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे, अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे।